श्रोता बन्धु आजिर कथाचित्र गुडीको र शिल्पी माने थिले यशुदा सुरेश वादेकर जगजीत सिंह आशा भोसले लता मंगेशकर हरिहरन कथाचित्र गुडीको थिला दिल तो पागल है लम्हे कुछ पल के प्रेम गीत